नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 1278 किलो हर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक येता न्यूज ऑन AIR आनी आकाशवाणी पणजी. आज वार बुधवार भारतीय

आकाशवाणी पणजी कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत बरोबर सवारा 10 मिनिटांचेर लाभ घेऊया भक्तिसंगीताचो पुष्पांजली कार्यावळीत. सवारा 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज विदुषी जानकी अय्यर हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटले. तांच्या गायनात आज राग बसंत मुखारी. सात वरां 10 मिनिटांचेर कार्यावळी नमस्कार गोवा. 8 वरां 15 मिनिटांचेर कातारां. 7 वरां गीतांची कार्यावळ. 9 वरां 5 मिनिटांचेर जाल्यार 10 वरां 10 मिनिटांचेर मराठी गीतांची कार्यावळ. इकरा वरां 5 मिनिटांचेर कोंकणी गीतांची कार्यावळ. 12 वरां 5 मिनिटांचेर ऐकुया फोन इन अस्तुरी. आयच्या फोन इन अस्तुरीतलो विशय निवृत्त पराचय तुमकां आयकूंक मेळटलो माया सरदेसाय हांचो. विशय शिक्षणाच्या मळार. सादरीकरण चारुशिला देसाय हांचे. दोन वरांचेर आयकुपाक रावात मराठी गीतां जाल्यार 2 वरां 32 मिनिटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्यूक बॉक्स. 3 वरांचेर आरजेस चॉईस. 3:30 वरांचेर एनसीआरटी उमंग. 4 वरां 5 मिनिटांचेर कार्यावळ वेस्टर्न म्युझिक डान्स हिट्स. 5 वरां 10 मिनिटांचेर इन टॉप गियर. 5 वरां 35 मिनिटांचेर मराठी गीतांची कार्यावळ जाल्यार 6 वरां 5 मिनिटांचेर रेनबो सांज. 7 वरां 10 मिनिटांचेर फोन इन चित्ररंजन. 8 वरांचेर ऐकुया कातारां जाल्यार 8:30 वरांचेर गीतां सदाबहार. नवरांचेर प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 वरांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ वॉट्स हॉट. 10:05 मिनिटांचेर फोन इन कार्यावळ आसतली जाल्यार 11:10 मिनिटांचेर द फील गूड आर. तर ही आशिल्ली रुपरेषा आज आमच्या FM रेनबो चॅनलाचेर वितरावलेल्या मुखेल अशा कार्यावळींची. कांय खिणांत आयकुया भक्ती संगीत.

145 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सवारा 10 मिनटा चालण्याचा लाभ घेऊया भक्ती संगीताचं. नामस्मरण करूया त्या परमात्म्याचे ज्याने आमच्या आयुष्यात आईचा उदयन त्याचा सूर्य पावयला, ज्याची किरणा आमचे जीवित परजळीत करतात.

हे देवा परमेश्वरा, तू वास्तव्य रुपान आमच्या मदीं रावूं शकना ह्या धर्तरेची पुसवण करपाक ताचे खातीर तुवें आवय बापूय गुरुजन हांची निर्मिती केल्या आमकां वाट दाखोवपाक काळख्या राती फाटल्यान. समेस्तांक गुरुपौर्णिमेची परबी.

0: या देशभक्तीगीत गीता सांगता गायची ही पुष्पांजली कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर 6:30 जाल्ली आसात. ऐकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.
1: नमस्कार, अवक्षता युएसात काय मुखेल खबरो. चवथीच्या हंगामा निमतान केंद्रीय रेल्वे भक्तांच्या फायद्या खातीर 11 ते 27 सप्टेंबर या काळांत मेरेन 246 खाशेल्यो गाडयो चालीक लायतल्यो. भारतीय रिझर्व्ह बँके

आकाशवाणी पणजी 11:32 जाल्ले आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळींत आज आयकुया विदुषी जानकी अय्यर हांचें गायन. आपल्या गायनांत तीं सादर करतात राग बसंत मुखारी.

0: कथेची सुरुवात करूया आणि ऐकूया आईचे विचार किरण.
1: महात्मा गांधीजी म्हणतात की सदाच आपले विचार शुद्ध आणि बरे, शब्दांचो योग्य वापर आणि आपली कामा पुराय करपाचेर लक्ष दवरात, जाल्यारूच भियोवपाची कांयच गरज ना, सगळें तुमच्या मनासारखेंच जातलें.

नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात तुमकां सगळ्यांक. माय मोगाचो उर्बे भरीत येवकार. नमस्कार गोवा कार्यावळींत मगळ्याक मिनू.

0: आयचे दिसा खातीरचे हे आशिल्ले विचार किरण. जाणून घेवया आयच्यो खास घडामोडी. ऐकुया दिनविशेष.
1: दिनविशेष.

एकोणतीस जुलय दिनविशेष. दर वर्सा 29 जुलय हो दीस इंटरनॅशनल टायगर डे म्हणून पाळटात. जागतीक वाघांचो दीस. वाघांचे सैमीक निवासस्थान, ताचे संरक्षण करप आनी जागतीक यंत्रणेक चालना दिवप, तशेंच वाघांच्या संवर्धना खातीर जनजागृती निर्माण करप हे आसा मुख्य कारण आयच्या ह्या खास दिसाचे. 29 जुलय 2010 ह्या वर्सा रशियेंत सेंट पीटर्सबर्ग हांगा भरिल्ल्या परिशदेंत हो दीस जागतीक वाघांचो दीस म्हणून घोशीत केलो. दर वर्सा 29 जुलय हो वाघ संवर्धना खातीर जागृती निर्माण करपाचो आंतरराष्ट्रीय वाघ दीस म्हणून पाळटा. शिकार आनी बेकायदेशीर व्यापार तशेंच मूळ रावपाचे जागे शेणिल्ल्या बद्दल वाघांची संख्या दिसान दीस कमी जायत वता. मनशाचे गरजे खातीर झाडां कापप आनी ते खातीर जंगलां उणी जावप हेंवूय बी एक प्रमुख कारण वाघ नष्ट जावपाचे. हाचेच बद्दल जागृकता निर्माण करता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दीन म्हळ्यारच इंटरनॅशनल टायगर्स डे. तर आयज आसा जागतीक वाघांचो दीस. आनीकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 29 जुलय. नामनेचे समाज सुधारक, शिक्षाशास्त्री आनी स्वाधीनता सेनानी ईश्वरचंद्र विद्यासागर हांचो आयज स्मृती दीस. भारतीय स्वातंत्र्य संग्रामान तांणी म्हत्वाची अशी कामगिरी केली. तांचो हो दीस आमी आयज यादीन दवरला तो तांच्या ह्याच कार्या खातीर. तर आयज आसा ईश्वरचंद्र विद्यासागर हांचो स्मृती दीस. आयचेच हे दिसा 1987 वर्सा भारताचे पंतप्रधान राजीव गांधी आनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे आर जयवर्धने हांणी भारत श्रीलंका शांतता कराराचेर सयो केल्ल्यो. आयज जल्मल्ले 1904 वर्सा भारतातले सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेते आनी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती, वैमानिक तशेंच भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे आर डी टाटा. जे आर डी टाटा हांणी भारतान विमान चलोवपाचो परवानो मेळयलो. 3 मे 1930 हे दिसा तांणी विमानाचें उड्डाण केलें. कराची ते मुंबय हो प्रवास ह्या विमानाचो आशिल्लो. ताचे उपरांत 1932 वर्सा टाटा एरलायन्स ह्या कंपनीची तांणी भारतान स्थापना केली. 1946 वर्सा स्थापन केल्ल्या एअर इंडिया लिमिटेड तशेंच 1948 वर्सा स्थापन केल्ल्या एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड ह्या कंपन्यांचे ते अध्यक्ष आशिल्ले. 1938 वर्सा पासून टाटा उद्योग समूहाचे ते अध्यक्ष आशिल्ले. भारतान औद्योगिक क्रांतीची सुरवात तांणी केली. तर आयज आसा जे आर डी टाटा हांचो जल्माचो दीस. आयचेच हे दिसा मल्याळम लेखक टी एस पिल्ले हांकां ज्ञानपीठ पुरस्कार फावो जाल्लो 1985 वर्सा. तर भजन गायक अनूप जलोटा हांचोय जल्मा

0: आजचा दीस आयचोच. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रांतले मराठी सुगम संगीताचे प्रतीक म्हणून ओळखूपी गायक आणि संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी हांचो आज स्मृती दीस. तर आयचेच दिसा 1852 वर्सा पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी हांच्या हस्तुकी विश्रामबाग वाड्यांत स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते ज्योतिबा फुले हांचो सन्मान जाल्लो. जगातली पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरामदी सुरू जाली तो दीस आयचो 29 जुलै 1920 वर्सांतलो. 12 वर्सांच्या काळखंडा उपरांत लंडन हांगा 14व्या ऑलिंपिक स्पर्धांक सुरवात जाली आयचे दिसा 29 जुलै 1948 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 29 जुलै.
1: दिन विशेष.

आईच्यो खास अश्यो घडामोडी आमी जाणून घेतल्यो आयच्या दिनविशेष सेगमेंटांतल्यान 105.5 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. मग एक पेनो गुरु शिष्य परंपरा आमच्या देशात नवी न्हय, ती आमच्या संस्कृतीत खोलायपणान रुजल्या. आज महर्षी व्यास हांची जयंती, जाका व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमाय म्हणून आमी म्हणटात. गुरुपौर्णिमा हो उत्सव आमच्या गुरुजनांक मान दिवपाचो आनी हातूंत सगळ्यांत पयलें स्थान येता आमच्या जल्मदात्या आवय बापायचें, जे आमचे जिवितांतले पयले गुरू. सगळ्यांक गुरुपौर्णिमेची शुभेच्छा.

आकाशवाणी पणजी बरोबर 7:25 ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. आम्ही मेळटली परत 7:30 वरांचेर याच कार्यावळींत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात तुमका सगळ्यांक परत एकदां येवकार. नमस्कार गोवा कार्यावळींत, कार्यावळींत या की नाका ऐकूया गौतमी नायक, माफ करात गौतमी, हे देबांबोळकर हांच्या स्वरांतलें हें गीत.

अजय नायक आणि गौतमी हे देहांचा जोडस्वर आम्ही ऐकलं या गीता खातीर. कार्यावळीचा नमस्कार किंवा मोगळ्याक पेनू आज व्याघ्र दीस वाघांचे वाघा खातीर आयचो दीस राखिल्लो आसा. तांची रक्षण करपा खातीर वाघांचो आकार जाती प्रमाण वेगवेगळो आसता, पूण कांय प्रौढ वाघांची लांबाय 3 मीटर मेरेन ते वजन 300 किलोग्राम मेरेन आसूं येता. आंगान जरी हे प्राणी व्हड आसले तरी ते आपल्या पोवपाच्या वेगा खातीर

उदित नारायण आनी रजनीकांतचो चूड आवाज आमी आयकलो ह्या गिता खातीर. तर मुगळ्याक पेनू आज व्याघ्र दीस जाणून घेतात आमी वाघां बद्दल कांय प्रमाणांत. आमकां जरी हे वाघ

सनी आणि शंकर महादेवन हांचा जोड स्वर आम्ही ऐकलो या गीता खातीर पंगा फिल्मा खातीर हे गीत 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो मुगळ्याक पेन या गीता सांगाताक हांव अंजली तुमचो या कार्यावळींतल्यान निरोप घेता बरोबर 8 वरांचेर ऐकुपाक रावात समाचार प्रभात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतात जाल्यार आमी वेटली परत 8 वरां 15 मिनटांचेर कातारांच्या कार्यावळींत देव तुमकां बरो दीस दिवं.

आतोनेत आणि बाबा अग्नेल हांचो आवाज आम्ही ऐकलो. हॅलो टीना, या कतारा खातीर कतारांची ही कार्यावळ मुखार वतना ऐकूया. जॉन पीटर गायतात बोर्डिंग पास.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
2: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
1: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखयल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
2: स्वच्छता ही सेवा.
3: MHz FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ कातारांची. आता बरोबर 8:40 आयकुपाक्रमांत कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्या सहक्षेपीत करतात आमी आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. जाल्यार आमी मेळटली परत 8:50 ह्याच कार्यावळींत. आयकुपाक परत एकदां कातारां.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सरकारी सचिवांकडेन जाल्ले दुसरे उंचेल्या पांवड्यावेले बसकेंत वेगवेगळीं मंत्रालयां आनी खात्याच्या कामांचो नियाळ घेतलो. विकसीत भारताच्या ध्येयाकडेन नेटान प्रगती करपाचेर बसकेंत भर दिल्लो. भौशीक परिक्षा, अनुचित साधनां आडावप दुरुस्ती विधेयक 2026 विशींच्या चर्चेन लोकसभेचें कामकाज आयज परतून सुरू जातलें. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत जाल्ल्या क्रूर कारवायेंत फाटल्या 2 दिसांत मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 पावला. रेल्वेन गणेश भक्तां खातीर 11 ते 27 सप्टेंबर मेरेन 246 खासा गाडयो सुरू करतले अशी माहिती दिल्या. बुकींग 1 ऑगस्टा सावन सुरू जातले. आनी ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत गुलवीर सिंघान दादल्यांच्या 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत रुप्या पदक जोडले. पदक जिखपी तो पयलो भारतीय खेळगडो थारला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आपल्या निवासस्थानार सरकारी सचिवांकडेन जाल्ले दुसरे उंचेल्या पांवड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी अर्थ आनी

अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्देग, तंत्रज्ञान क्षेत्रांकडेन संबंधित आशिल्ली मंत्रालयां आणि खात्याच्या फुडल्या कृतीचो नियाळ घेतलो. विकसित भारताच्या ध्येयाकडेन प्रगती नेटान करपाचेर बसकेत भर दिलो. हे बसके वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी मंत्रालयां आणि खात्यांतल्या पंगड तयार करपाचेर खर लक्ष केंद्रीत करून अधिकाऱ्यांनी वांटून घेतिल्ल्या उद्देशाची जाणविकाय दवरून काम करचे असो उलो मारला. दर एक

0: फकत सुमार 3,200 रानटी वाघ उरल्यात असो अदमास आशिल्लो. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत गुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत रुपे पदक जोडलां. पदक जिखपी तो पयलो भारतीय खेळगडो जावन ताणें इतिहास रचलो. मजगतीं बायलांच्या 69 किलो वजन उखलपाच्या सर्तीत हरजिंदर कौरान रुपे पदक जोडलें. हाचे वांगडाच ग्लासगो खेळा सर्तीत भारताच्या पदकांची संख्या 2 भांगरा 7 रुपया आनी 3 काश्या पदका सयत 12 मेरेन पावल्या. हरजिंदर कौर हाणें आपल्या जैताचेर खोस उक्तायली.
1: मैं बहुत खुश हूँ सिल्वर मेडल जीत के और अपनी परफॉर्मेंस से भी बहुत खुश हूँ. मैं बहुत सेटिस्फाई हूँ कि मैंने अपनी 6 की 6 लिफ्ट पास की है और मुझे अच्छा लग रहा है बहुत ज्यादा.
0: आसामात हुंवारांतल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 75 जाला आनी काल फकत शिवसागर जिल्ल्यांतल्यान आनीक 7 जणांक मरण आयले. आसामांतल्या बादीक जिल्ल्यांनी हुंवाराची परिस्थिती आतां ल्हवू सामान्य जावपाक लागल्या. हुंवारग्रस्त वाठारांनी वीज सयत गरजेच्यो सेवा परतून सुरू केल्यात. सरकारान 1 ऑगस्टा सावन हुंवारग्रस्त वाठारांनी विद्यार्थ्यां खातीर शिक्षणीक मजत दिवपाची घोषणा केल्या. घरां, पशुधन, नुस्तेमारी आनी पिकांक जाल्ल्या लुकसाणीचें मुल्यांकन 30 ऑगस्टा सावन सुरू जातले. उपरांत पात्र लावार्थ्यांक लुकसाण भरपाय दितले. मजगतीं पावसाक लागून ओडिशांत लेगीत हुंवार आयिल्ल्यान राज्यांतल्या जायत्या वाठारांनी सामान्य जिणेंत व्यत्यय आयला. हुंवाराक लागून रस्त्याचो संपर्क खंडीत जाला. हुंवाराची परिस्थिती इबाडत आशिल्ल्यान आयज 8 जिल्ह्यांनी शाळा बंद दवरल्यात. राज्यातल्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान रहिवाशांनी सादूर रावपाक आनी अधिकृत सल्ल्यांक खरपणान पाळो दिवचो असो उलो प्रशासनान मारला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन छत्तीसगड, उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आनी मराठवाडा हांगा आयज व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास आसा. मजगतीं गोंयांत 31 जुलय मेरेन पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सरकारी सचिवांकडेन जाल्ले दुसरे उचेल्या पावड्यावेले बसकेंत वेगवेगळी मंत्रालयां आनी खात्याच्या कामाचो नियाळ घेतलो. विकसीत भारताच्या ध्येयाकडेन प्रगती नेटान करपाचेर बसकेंत भर दिला. भौशीक परिक्षा, अनुचित साधना, आडावप दुरुस्ती विधेयक 2026 विशींच्या चर्चेन लोकसभेचे कामकाज आयज परतून सुरू जातले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात जाल्ल्या क्रूर कारवायेत फाटल्या 2 दिसांत मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 पावला. रेल्वेन गणेश भक्तां खातीर 11 ते 27 सप्टेंबर मेरेन 246 खासा गाडयो सुरू करतले अशी माहिती दिल्या. बुकींग 1 ऑगस्टा सावन सुरू जातले. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत कुलवीर सिंगान दादल्यांच्या 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत रुपे पदक जोडले. पदक जिखपी तो पयलो भारतीय खेळगडो थारला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

एमेलियनो डिक्रूज आणि सगळं त्याच्या आवाजात हे कतार आम्ही ऐकले. कतारांची ही कार्यावळ हंगात सोपवूया. बरोबर 9 वरांचेर ऐकूपा 11 वरांत हिंदीतल्यान खबरो आम्ही सक्षेपीत करत आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. आम्ही मेळटली परत 9 वरां 5 मिनटांचेर सदाबहार गीतांच्या कार्यावळीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

105 घाईड एफ एम रेनबो मंगळ ऐकपी ना तुमका सगळ्यांक माये मोगाचो येवकार सदाबहार गीतांच्या कार्यावळींत. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या जोड स्वरात करूया या कार्यावळीची सुरुवात.

दोस्ती फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांचो स्वर, लक्ष्मीकांत पॅरलाल हांचे संगीतांत ही गीत रचना मजरू सुलतानपुरी हांची 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार. सदाबहार गीतांच्या या कार्यावळीत मुखार ऐकूया लता मंगेशकर हांचो स्वर. रजनीगंधा फिल्मातल्या ह्या गीता खातीर संगीतकार सलील चौधरी आणि ह्या गीताचे गीतकार जावन आसात योगेश.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सदाबहार गीतांची ही कार्यावळ मुखार वर्तन ऐकूया. कोरा कागज फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो स्वर कल्याणजी आनंदजी, संगीतकार आणि गीतकार MG हाशमल.

0: Hurriya! Hurri happu happu hurriya!
1: कुंवर बाप फिल्मा खातीर कुमार किशोर कुमार आनी महमूद हांचो जोडस्वर राजेश रोशन हांचे संगीत मजरू सुलतानपुरी हांची गीत रचना

प्रेमगीत फिल्मा खातीर अनुराधा पौडवाल हांचो स्वर जगजीत सिंग संगीतकार आनी गीतकार इंदीवर 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो कार्यावळी आसा सदाबहार गितांची 10:01 जाल्ली आसा. कार्यावळीतले निमाणे गीत आयकुया किशोर कुमार हांचो स्वर आपकी कसम फिल्मा खातीर हो आवाज आर डी बर्मन संगीतकार आनी गीतकार आनंद बक्षी.

नमस्कार श्रोते हो, 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. गुरु म्हणजे श्रद्धेचा श्वास, गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. तुमच्या आशीर्वादाने सदैव उजळो आमचा जीवनप्रवास. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, जीवनाचा खरा आधार, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दाखवणारा मार्ग. सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा व वंदन.

सुधीर फडके यांचे स्वर आपण ऐकले या गीतासाठी. ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई हे निस्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेच जाणावा.

श्रोते हो, गुरुपौर्णिमा हा एक केवळ सण किंवा उत्सव नाही, तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या चरणी सर्वस्व समर्पित करण्याचा अत्यंत पवित्र योग आहे.

शंकर महादेवन यांचे स्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. जन्मापासून ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई वडील, घरातील वडीलधारे आणि संस्कार करणारे शिक्षक आपल्याला काही ना काही शिकवतात. हेच गुरु, हेच आपले सर्वस्व गुरु आहेत. परंतु या भौतिक जगापलीकडे जाऊन मनाला शांती आणि आंतरिक समाधान मिळवून देणारा आध्यात्मिक गुरु लाभणे हे मानवी आयुष्यातील परमोच्च भाग्य.

सुरेश वाडकर यांचे स्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. श्रोतेहो, आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आई आणि बाबा, ज्यांनी आपल्याला हाताला धरून चालवायला शिकविले, योग्य ते संस्कार दिले. या आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेला प्रत्येक जण आपला गुरु आहे. अशा सर्व गुरुजनांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

या गीताबरोबरच आजचा आपला मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. आता बरोबर 11 वाजता ऐकूया हिंदीतून बातम्या, ज्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

सुगम संगीताची कार्यफळ पुढे वर्तना आता ऐकूया सिद्धनाथ बुयाव आणि त्रिस्का फर्नांडिस यांच्या आवाजात जॉन आगियार यांची ही गीतरचना.

कार्यावळीनं आता ऐकूया अक्षय नाईक हांची ही रचना, त्यांनीच संगीतबद्ध केली आणि आवाज असा अक्षय नाईक हांचा.

ऐकू बेनो, तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. आणि आज 12:05 फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. आईच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात माया सरदेसाय, निवृत्त प्राचार्य वसंतराव धेंपो हाय सेकेंडरी स्कूल आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स. आयचो विषय आसा शिक्षणाच्या मळार आणि सादर करतात चारुशिला देसाय. तुमकां जर ह्या विशयाचेर कितेंय प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार आमचे फोन नंबर आसात 2224457 तशेंच 2421285. आयकू बेनो, वेळ आसा 12:05 आनी कार्यावळ फोन इन अस्तुरी. सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना आतां आयकुया स्वप्नील बांदोडकर हांचो हो स्वर.

ऐकू बेनो, तुम्ही ऐकतले राजय पवार यांची ही गीतरचना. करेवळीनं आता ऐकूया अजय नाईक आणि गौतमी हेदे यांच्या आवाजात बाकीबा पुरकार यांची ही गीतरचना. गीतरचना संगीतबद्ध केल्या अजय नाईक यांनी.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

सुगम संगीताची कार्यवळ फुडे वर्तना. आता ऐकूया बिंदिया वस्तनायकांच्या आवाजात दोतोर मनोहर राय सरदेसाय हांची ही गीतरचना.

स्वप्नील बांदोडकार हांचो हो आवाज. तांणी गायिल्ल्या साईश पाळणीकार हांच्या ह्या गीता वांगडा सोंपता सुगम संगीत. 12:05 जातात. फोन इन अस्तुरी कार्यावळ रोखडीच.

0: नमस्कार बहिणीनो, एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदा तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 12:05 जाल्यात. आयज बुधवार आणि आतां ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. आमच्या स्टुडिओत आसात आमच्यो मुखेल सोयऱ्यो माया सरदेसाय, निवृत्त प्राचार्य वसंतराव देंपो हायर सेकेंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स. विषय आसा शिक्षणाच्या मळार. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. आमकां संपर्क करपा खातीर तुमच्या खातीर आमचे फोन नंबर्स 08322424457 आणि 08322421285. फोन करात, तुमकां जाय जाल्यार कितेंय माहिती आसत जाय आसत जाल्यार आमच्यो माया सरदेसाय मॅडम तुमच्या प्रश्नांक जापो दितल्यो. आमच्या कार्यक्रमा खातीर ऑलरेडी म्हाका खूब प्रश्न आयिल्ले आसात. कार्यावळीक सुरवात करता. आमच्या स्टुडिओत आमच्यो मुखेल सोयऱ्यो निवृत्त प्राचार्य माया सरदेसाय मॅडम, नमस्कार. स्टुडिओत तुमकां माये मोगाचो येवकार. आमच्या आकाशवाणीचेर येवन तुमकां कशें दिसलें?
1: खूब बरें दिसलें. पयलीं हांव खूब वर्सां पयलीं बी ग्रेट आर्टिस्ट म्हणून आशिल्लें. हांव युवाणीचे खूब कार्यावळी करतालें. सो आयज खूब तेंपान येवन म्हाका खूब बरें दिसलें. तुमकां देव बरें करूं. तुमी म्हाका आज ह्या बऱ्या अवसराक गुरुपौर्णिमा दिसा निमतान तुमी आपयलें म्हणून.
0: हांव तेंच म्हणटालें, आज गुरुपौर्णिमा. सो गुरुपौर्णिमे खातीर म्हाका एक शिक्षक, जेन्ना हांव शिक्षकाच्या हाज्या खातीर प्लॅन करतालें तेन्ना म्हाका तुमची याद जाली. हांवें तुमकां आपयलें, तुमी वेळान वेळ काडून म्हज्या खातीर हांगा आयली. म्हज्या आयकुप्यांच्या वतीन आनी आकाशवाणी परिवार तुमकां दिता धन्यवाद आनी मायेमोगाचो येवकार. तुमकां प्रश्न विचारच्या पयलीं थोड्या भितर तुमची वळख करून दिता. माया सरदेसाय हें नांव तशें भुरग्यां मदीं खूब लोकप्रिय. इंग्लीश आनी फ्रेंच ह्या विशयांत त्यो एम ए आसात, टिचर ग्रेड 1. आनी वसंतराव देंपो हायर सेकेंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स ह्या आस्थापनांतल्यान तांणी प्राचार्य म्हणून निवृत्ती घेतल्या. फाटल्या लागीं लागीं 24 परसूय चड तांचो ह्या मळावेलो अनुभव. ज्ञानदीप ह्या पुस्तका खातीर तांणी स्कुलान काम केलां. पीटीए सेक्रेटरी त्यो आशिल्ल्यो. सुपर स्कूल कॉम्प्लेक्स एक्टिविटीज हाच्या खातीर तांणी सेक्रेटरी म्हणून आपली सेवा दिल्या. अनेक कार्यावळी आणि अनेक सर्ती तांणी आपल्या मुखेलपणा खाला आयोजित केल्ल्यो. सर अरबिंदोज लायफ आणि वर्क्स अंडर द गायडन्स, माफ करात आयकपेनो, श्री अरबिंदोज लायफ आणि वर्क्स हे तांणी पेपर सादर केल्यात प्राध्यापक एस एस कुलकर्णी हांच्या मार्गदर्शना खाला. एनएसएस ऑफिसर, प्रोग्राम ऑफिसरूय म्हणून तांणी काम केलां. गार्डन सिटी कॉलेज बँगलोर आणि इनर व्हील क्लब पणजे ह्या संस्थांनी तांचो भोवमान केला. आणि तांची खाशेली वळख म्हळ्यार मनीसपणाची शिकवण, जीवन मूल्य आणि अध्यात्मातल्यान उदरगत हे तांचे जिवाळचे विषय. भुरग्यांकडे तांचो खूब

0: ऐकपेन हो. 1971 वर्षा प्रदर्शित झाल्या गुड्डी या फिल्मातले वाणी जयराम यांच्या आवाजातले हे गीत ऐकता तितले फाउट एक वेगळी अनुभूती दिता असे म्हणत अतिताय ठरचीना. आमच्या स्टुडिओत असतात निवृत्त प्राचार्य वसंतराव देंपो हायर सेकंडरी स्कूल ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स माया सरदेसाय मॅडम. माया मॅडम, एक प्रश्न म्हाका आयला आतांच पद वाचतना फोन आमी घेतला, पूण तो प्रश्न हांव मागीर विचारता. हांव तुमकां एक प्रश्न विचारूंक सोदतां की वेगळी शिकपाची क्षमता, वेगवेगळी शिकपाची क्षमता आशिल्ल्या भुरग्यांकडे डिफरंट लर्निंग नीड्स तुमी कसो आदार दितात?
1: हय, एक सांगपाचें म्हळ्यार हांवें एक कॉन्सेप्ट जो म्हाका असो जाणवलो खूब वर्सां पयलीं भुरग्यां बद्दल, की एक युनिफॉर्मा बद्दलूच म्हाका की आय ऑलवेज फील की ओन्ली युनिफॉर्म इज युनिफॉर्म, रेस्ट नथींग इज युनिफॉर्म इन अ स्टुडंट. तर प्रत्येकाची कल्चर वेगळो आसता, ताजो बॅकग्राऊंड वेगळो आसता, ताजी मानसीक क्षमता वेगळी आसता, ताजी शिकपाची क्षमता वेगळी आसता. म्हणून आमी एकाच बरोबर एका क्लासीन सगळे युनिफॉर्म घालून बसले म्हणून एकाच बरोबर सगळ्यांक त्याच धोरणान हाताळूंक शकना.
0: बरोबर,
1: हें म्हाका सदांच दिसत आयलां आनी हांवें खूब जाणां कडेन हें हाजें डिस्कशनूय केलां आनी ती गजाल सामकी खाशेली आनी खरें अशें म्हाका दिसता. सो भुरग्याची क्षमता पळोवन ताजे कडेन पयलें म्हणजे एका शिक्षिकेचें ताजो जो कम्युनिकेशन आसा, उलोवप आसा, संवाद जो आसा तो सगळ्या परस चड गरजेचो. सामको ताज्या काळजाक हात घालून उलोवप, ताजी क्षमता समजून ताज्या मुखमळारूच ताजे मानसीक हे त्या दिसाची ताजी एक मूड किंवा ताजो तो एक प्रकारचो मानसीक दृश्टीकोन आमकां कळपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. इतलें सोंपें न्ही ते टिचरीक आयच्या काळांत, इट्स व्हेरी चॅलेंजींग फॉर अ टिचर एन अ चायल्ड. सगळें
0: आनी जशें म्हणटात संवाद साधप हे चॅलेंजींग म्हाका ते पडटा. कारण समजा हांव एक विद्यार्थी आनी तुमी म्हज्या कडेन उलोवंक सोदता जाल्यार म्हाका दिसपाक जाय न्ही की हांवें तुमकां सांगपाक जाय टिचरीक, म्हाका विचारलें की हांवें सांगपाक जाय टिचरीक. हें जें वातावरण टिचरीन तयार करप आसता खूब
1: चॅलेंजींग.
0: सो हे सगळें तुमी करतात?
1: हय, तितलो म्हणजे तुवें कम्फर्ट झोन तो तयार करूं जाय. केन्ना केन्ना तो कठीण आसता पूण खूब त्रास करून तो करचो पडटा आपल्याक त्या थरार, आपल्याक भुरग्याच्या मनाचे जो थाव आसता तो घेवन त्या भुरग्या कडेन उलोवप, तातूंतच भुरग्याचे म्हाका दिसता अर्दे हिलींग जाता. आनी तो ते टिचरीक कितें सांगपाक किंवा ताजे कडेन संवाद किंवा त्या क्लासीन न्ही जाल्यार मागीर तरी सांगपाची ताका एक संद मेळटा.
0: आनी म्हाका दिसता की आपल्या खातीर कोण तरी असो विचार करता जाका लागून त्या भुरग्याक उमेद येता, उमेदीन तो सहज फुडें वता. सो अशें वातावरण तुमी तुमच्या भुरग्यां कडेन करता. आतां एक म्हत्वाचो विशय माया मॅडम, की न्यू एज्युकेशन पॉलिसी. तशें पळोवपाक गेल्यार काळा वांगडा प्रत्येक गजाल बदलता. बदल ही काळाची गरज.
1: बरोबर,
0: पूण कांय जाणांक ती नाका आसता. ताजी कारणां अनेक आसूं येता, त्या विशयचें अज्ञान किंवां आतां ते बदल जाल्यार कसो जातलो अशीय बी मानसिकता आसूं येता.
1: बरोबर,
0: आतां हळूहळू बदल जाता. आज गुरू पौर्णिमेच्या दिसा तुमी कितें सांगशात?
1: हय, म्हाका दिसता पळय पॉलिसीज, एज्युकेशन पॉलिसीज, नवे नवे उपक्रम सदांच प्रत्येक कडेन चेंज आसतात न्ही, बदल हो घडटाच आनी बदल आपणावपाक मातसो वेळ लागताच. कळ्ळें न्ही? थोडो वेळ खंयच्याय गोश्टीन, जिवितान आमच्या घरान म्हणटू सुद्दां बदल जालो, आमच्या कार्यक्रमान नित्य

स्वतःचे मान पळत झाले ते खूप क्रिटिकल एज म्हणतात आणि खरीच ती त्यांना त्यांना वेगळ्या दिशेने हाताळच्या पडटाच कित्याक तांच्या घराच्या वातावरणाचो सुद्धा कांयच परिणाम जायना हे म्हाका कळ्ळा आणि खंयच्याय त्या स्टेटसांतल्यान येऊ तांकां तुजी समजुपाची गरज असताच ते कॉम्पॅशनेट एटिट्यूड पे असता न्ही त्या खातीर म्हाका एक न्ही म्हण याद जाता एक फामाद मनशाची म्हण ती

0: टू ब्लॉसम एंड चेंज एंड ट्रांसफॉर्म. आणि हा मी आता बटरफ्लाय म्हणला तो ट्रान्सफॉर्म अँड फ्लाय अँड कम आउट विथ फ्लाईंग कलर्स. आणि हे 100% जाता हे निश्चित. तुझी फक्त दृष्टिकोन आणि प्रोत्साहन तांकां चेंज कर ते तुका तांकां जाय आणि तुका जाय आणि आवय बापायक जाय त्या क्षेत्रान ना उदरगत करू पूण खंयच्या तरी हातून ते उदरगत करता. आणि आता म्हाका अनुभव आसा न्ही कितले म्हजे भुरगे खंय खंय खंय दे आर एम्प्लॉयड आणि स्वतःच्या आपल्या एंटरप्रिनरशीप घाल्या व्हडले व्हडले एंटरप्रिनर जाल्या आणि ते यशस्वी झाला न्ही फायनली यश जाय आणि म्हणटा तशी बरी मूल्यां.
1: आणि जो तुम्ही विश्वास त्यांचेर दाखवून त्या विश्वासातल्यान तो भुरगो फुडें सरता आणि त्यांना एका टिचरीचे समाधान वेगळेच असतं म्हाका दिसता अशी तुमका खूप समाधाना मेळ्ळे असतली. हय आणि आणि तरी तुमच्या हातात म्हाका किती दिसता
0: ट्रस्ट जो असता विश्वास ज्यांना भुरग्याक कळटा की तू ताका विश्वास दाखयता म्हणून त्यांनाच जो बदल घडटा
1: आणि तो बांधील उरता
0: बांधील उरता
1: ताका किंवा तुमच्या वागण्याक
0: तू ताका पहिलीच मेसेज दिता की तू काय करूंक शकना जाल्यार तो कसो करतलो. आवय बापूय आणि टिचरूय बी हांवें माझ्या पीटीए मिटिंगेनी हे सांगला की आवय बापूय आणि जर टिचऱ्यो कदाचित टिचऱ्यो चडश्यो पण तू काय करचो ना म्हणजे एक ते किती वाईट हेतून न्हय बऱ्याच हेतून पण ती उतरां असता
1: तू कांयच करूंक पावचो
0: ना
1: सहज येता ती एक्चुअली तशें म्हणपाचें
0: नासता पण ती एक सेन्सिटिव्ह भुरग्याक मेसेज वता. सो ते म्हजे मत की तुका तुजे खूप प्रयत्न करून तुवें पॉझिटिव्ह उलोवंक जाय जिबेर तुजेर खूप बंधन असू जाय. एक क्लासीन टिचर उलयताना म्हाका दिसता की म्हाका सुद्धा खूप स्ट्रेस असतो की म्हजे उतर अशाचे तसे पडूंक जायना त्या एका भुरग्याचेर परिणाम करूंक शकता कळ्ळें न्ही. जी तुझी वाणी असता न्ही ती सामकी बरी असते शुद्ध आणि त्या खातीर म्हाका दिसता न्हय की भुरग्याक तुवें प्रोत्साहन दिवप सगळें पूण वायट फाजील लाड करप ना. फाजील लाड हांवें म्हज्या स्टुडंट्साचे किंवा म्हज्याय भुरग्याचे केन्नाच करू ना. हय म्हणजे हांव सदांच म्हणटालें एक डिसिप्लिना बाबतीन की एथिक्स हे तुमचे सेलेब्रेशन्स किंवा गॅजेट्स कॅन बी ट्रेंडी पूण एथिक्स अँड व्हॅल्यूज कॅनॉट बी ट्रेंडी. कळ्ळें न्ही बिकॉज ऑफ दोस एथिक्स अँड व्हॅल्यूज इन्स्टिट्युशन्स थ्राईव्ह न्ही. आज इन्स्टिट्युशन्स म्हणून जे आसा ते ह्याच खातीर आसा न्ही.
1: माया मॅडम एक प्रश्न विचारचो असं दिसता. तुम्ही एक सफल अशी शिक्षिका अशा भुरग्यांचे भाग्य जे अशा विचारसरणीची टीचर आतांका मेळ्ळी एक प्रश्न येता मनात. तुम्ही जर टीचर जाऊ नाशिल्ली जाल्यार तुम्ही कोण जावपाचे?
0: टीचर जाऊ नाशिल्ली जाल्यार म्हाका ल्हानपणान अशें दिसतालें की हांव दोतोर जातलें हांव हें बरयतालें निबंद बरयतालें हांव दोतोर जातलें अशें करतलें लोकांक सर्वीस दितलें अशें. मागीर हांव म्हजे सायन्सीक हांव गेल्लें पयलीं पूण हळू मागीर म्हजो कल आर्ट्सा कडेन जालो आनी हांव टिचर जाली. टिचर नाजाल्यार हांवें सांगला न्ही तुमकां टिचर पण जे आसा न्ही शिक्षिका पेशा तो म्हाका आवडटालो पूण ना जाल्यार हांव दोतोर जावंक शकतालें किंवां दोतोराच्या त्या फिल्डान कितें सोशल जो कितें दुसऱ्यांक आदार करप किंवा हे आसा म्हणजे अजून म्हाका
1: वखदां दिवप. हय ना पूण म्हणतात न्ही की जाता ते बऱ्याक जाता. म्हाका दिसता तुम्ही अनेक विद्यार्थी घडयले आणि तुमची टीचर तुम्ही शिक्षिका एक म्हणून खूप पुण्य जोडला असतले. मुखावेलो प्रश्न विचारच्या पहिली तुमच्या आवडीचे एक गीत घालता.

0: तुकी त्या म्हणूंक सोदताय
1: हांव जायते म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पळयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हॉट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अंतोन जुआव फर्नांडीस
0: अरे वा
1: अरे
0: आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमी गिनास पियादात पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: हांव तो एक कांतार म्हणून इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: मी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज गुरू पौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सगळ्यांक परबी भेटयला. समाजाक शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी म्हत्वाची भूमिका वठोवपाची पडटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 विशींची चर्चा आयज लोकसभेंत परतून सुरू जातली. काल कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी मान्यताय दिवपा खातीर हे विधेयक सभाघरांत मांडलें. संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हांच्या 150व्या जयंतीच्या निमतान आयज भाजपान देशभरान श्री गुरू रविदास महाराज समस्त संकल्प अभियान सुरू करपाचें थारायलां. परिक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणा खातीर पटना उच्च न्यायालयान फास्ट ट्रॅक न्यायालयां उबारल्यात. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा खातीर 863.1 अब्ज अमेरिकी डॉलरा मेरेन पावल्या. पात्र बायलांक म्हयन्याक 2500 रुपया मजत दिवपा खातीर दिल्ली सरकारान लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या. चीनान सुरू आशिल्ल्या कॉमनवेल्थ गेम्स ह्या सर्तीन गुलवीर सिंग आनी हरजीत कौर हांणी रौप्य पदकां मेळयल्यात. जाल्यार श्रीलंके आड जावपी कसोटी मालिके खातीर काल बीसीसीआयन 15 वांगड्यांची पंगड जाहीर केल्या. ह्या पंगडाचें फुडारपण शुभमन गील करतलो जाल्यार KL राहुल उपकर्णधार आसतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: परतून एकदा सगळ्यांक कातारांच्या कार्यावळीन येवकार. ऐकूया एम्बॉयर आणि सोफिया हांच्या आवाजात हे गीत, झिला आणि लीला.

माडळ मांगेशी माडळ मांगेशी हापशा मोडकी ज्वारा चेसा तेरे जे रुलतो।

ऐकू पेनो, या वेळार तुम्ही ऐकत आहात कातारांची ही कार्यावळ 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेवरवी. कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया वाणी जयराम हांच्या आवाजांत हें गीत, रॉकी छूत छूत छूत कितें कोत्ताय.

कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया नाचुया कुंपासार हें गीत लॉनाचो हो आवाज.

0: तणीकार हाणीं गायिल्ल्या ह्या गीता संगताक कातरांची कार्यावळ आतां हांगाच सोंपता. 105.4 MHz ही आसा FM रेनबो सेवा.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

श्रोते हो नमस्कार. दुपारचे 2 वाजलेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज गुरुपौर्णिमा. आपल्या प्रत्येकाला गुरुचं मार्गदर्शन हे मिळालेलंच असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरुला आपण देवाच्या स्थानी पुजतो. अशा ह्या सर्व गुरूंना प्रणाम.

0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांचा हा स्वर.
1: विठ्ठलाचे पाय हेच आम्हा धन.

श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत अर्जुन ह्या चित्रपटातील स्वर आहे देवकी पंडित यांचा.

कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा हा स्वर झुंज ह्या चित्रपटासाठी. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर हे बंध रेशमाचे ह्या नाटकातील हे नाट्यपद बकुल पंडित यांचा हा स्वर, शांता शेळके यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

श्रोते हो, बकुल पंडित यांनी गायलेल्या ह्या नाट्यगीताबरोबरच आजचा आपला मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. 2:30 आणि

20 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर पश्चिमी संगीताचा कार्यक्रम जुकबॉक्स. डी सी येत आहे सुंदर असा कार्यक्रम घेऊन.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज गुरू पौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सगल्यांक परबी दिल्या. समाजाक शिक्षीत करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी म्हत्वाची भूमिका वाटोवपाची पडटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. लोकसभेन भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 हाचेर विचार आनी मान्यताय दिवपा खातीर परतून चर्चा सुरू केल्या. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांच्या आड आशिल्लो कोळसो ब्लॉक वाटपाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयान बंद केला. घरमंत्री अमित शाह हांणी आसामातल्या हुंवाराच्या निवारण कार्याचो नियाळ घेतलो. उपरांत घरमंत्र्यांनी केंद्राकडल्यान पुराय सहकार्याची खात्री दिल्या. परिक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणा खातीर पटना उच्च न्यायालयान फास्ट ट्रॅक कोर्टा उबारल्यात. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा खातीर 863.1 अब्ज अमेरिकन डॉलर मेरेन पावल्या. पात्र बायलांक महिलांक 2,500 रुपया मजत दिवपा खातीर दिल्ली सरकारान लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या. जाल्यार हालींच होर्मूज समुद्रधुनींतल्या कांय नौदलाच्या जहाजांचेर जाल्ल्या हल्ल्याचो भारतान खर निशेध केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: Well, my dear friends, it's now time for the news headlines in Konkani, followed by the program, the sponsored program, NCERT Oman. So please stay tuned. Keep it locked to 105.4 FM Rainbow.
1: नमस्कार, अक्षता आणि यो आसात काय मुखेल खबरो. आज गुरुपौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सगळ्यांक पुरबी दिल्या. समाजाक शिक्षित करून समाजाचे परिवर्तन जातले जाल्यार शिक्षकांनी महत्वाची भूमिका वाटोवची पडटली असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. लोकसभेन भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 हाचेर विचार आणि मान्यताय दिवपा खातीर परतून चर्चा सुरू झाल्या. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांचे आड आशिल्ले कोळसो ब्लॉक वाटपाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयान बंद केला. घरमंत्री अमित शाह हांणी आसामातल्या हुंवाराच्या निवारण कार्याचो नियाळ घेतलो. उपरांत घरमंत्र्यांनी केंद्राकडल्यान पुराय सहकार्याची खात्री दिल्या. परिक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणा खातीर पटना उच्च न्यायालयान फास्ट ट्रॅक कोर्टा उभारल्यात. भारताची वट्ट निर्यात 2025-26 वित्तीय वर्सा खातीर 863.1 अब्ज अमेरिकी डॉलरा मेरेन पावल्या. पात्र बायलांक म्हयन्याक 2500 रुपया मजत दिवपा खातीर दिल्ली सरकारान लक्ष्मी येवजणेक मान्यताय दिल्या. जाल्यार हालींच होर्मुझ समुद्र दोनीतल्या कांय नौदलाच्या जहाजांचेर जाल्ल्या हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: Welcome back to 105.4 FM Rainbow Enters the Show, Dance Heads, together with me, Australia DC. We're in the second half of this wonderful program, and we're going to kickstart this part of the program with the song by Ed Sheeran. It's called Azizam. Take a listen and enjoy this one.

नमस्कार, हम अक्षता युवासात काय मुखेल खबरो. आयज गुरु पौर्णिमे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी परबी दिल्या. राज्यसभेन राष्ट्रीय समन्वयाचेर अपमान आडावप दुरुस्ती विधेयक 2026 संमंत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखेर द्रव्यांच्या दुरुपयोग आड विकसीत भारत संकल्प अभियाना खातीर नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज भारतीय पारंपारीक कलाकारांच्या पंगडाची भेट घेतली. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी आयज लोकसभेन जल्मानी मरणाची नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 मांडल्या. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक वाघ दिसा निमतान सगळ्यांक परबी भेटयल्या. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत अशांतताय वाडत आशिल्ल्यान कांय वाठारांनी पाकिस्तानी सैन्यांनी फारपेट केल्ल्यान 40 वयर नागरिकांक मरण आयले आनी कांय जाण जखमी जाल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आसामाचे मुख्यमंत्री डॉ हिमंत बिस्वा सर्मा हांचे कडेन उलयतना आसामातल्या विध्वंसक हुंवाराच्या उपरांत चालू आशिल्ल्या आदार यत्नांचेर नियाळ घेतलो. त्रिपुरांत आदिवासी तरणाट्यां खातीर आधुनीक निवासी कुशळटाय विकास आनी रोजगार केंद्र स्थापन करपाचो उलो राज्यसभा खासदार राजा भट्टाचार्यजी हांणी केंद्राक केला. एक राष्ट्र एक वेंचणूक संबंधीत कायद्याची तपासणी करपी संयुक्त संसदीय समितीचो कार्यकाळ संसदेच्या शियाळ्या अधिवेशन 2026 निमण्या सप्तकाच्या पहिल्या दिसा मेरेन लोकसभेन वाडयला. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आनी 2 सप्टेंबर अशे 3 दीस चलतले. मंत्रिमंडळाच्या म्हायती उपरांत राज्यांनी अधिवेशन आपोवपाचे समन्स जारी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी ग्लास्को राष्ट्रकुल खेळास 2026 सर्तीन गुलवीर सिंग आनी हरजिंदर कौराक रुपया पदक फावो जाल्या निमतान परबी भेटयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 30 मिनटं आणि 45 सेकंद झाले आसात. ह्या सभेत हांव कृपा तुमकां सगळ्यांक माय मगाचो येवकार दिता. मोगाश्रीन तुमी आयकतात FM रेनबो 105.4 MHz. कार्यावळीत फुडें वचचे पयली एक नदर आयज विद्रोपी कार्यावळींचेर. इशनो आज 5 वरां जाऊन 35 मिनटांचेर आयकुपाक रावात मराठी भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत आणि चित्रपट संगीताची कार्यावळ. 5 वरां जाऊन 58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 6 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र. ते 7 वरां जाऊन 5 मिनटांचेर आयकुपाक रावात रेनबो सांज ही कार्यावळ. मजगती 6 वरां जाऊन 30 मिनटांनी कोकणी राष्ट्रीय खबरापत्र आमच्या स्टुडिओतल्यान तुमकां आयकुपाक मेळटले. 7 वरां जाऊन 5 मिनटांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र. ते 8 वरां मेरेन फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ, जातूंत तुमी तुमच्या आवडीची गीतां आमच्या मेरेन पावयात. मजगती 7 वरां जाऊन 20 मिनटांचेर आयकुपाक रावात कोकणी प्रादेशीक खबरापत्र. 7 वरां जाऊन 58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. इशनो FM रेनबो सेवेत कातारचो आस्वाद घेऊया रातचे 8 वरांचेर, जाल्यार 8 वरां जाऊन 30 मिनटांनी आयकुया सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत. नोवरांचेर आयकुपाक रावात प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9 वरां जाऊन 30 मिनटांनी पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत वॉट्स हॉट. 10 वरां जाऊन 5 मिनटांनी पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम. जाल्यार 11 वरां जाऊन 10 मिनटांनी द फील गूड आर्ट तुमकां आयकुपाक मेळटले. मजगती 10 वरांचेर हिंदी खबरापत्र, जाल्यार 11 वरां जाऊन 5 मिनटांनी इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. इश्टानो, ही आशिल्ली रुपरेषा आयज विद्रोपी कार्यावळींचेर. आयकत रावात FM रेनबो 105.4 MHz सकाळी 6 ते 12 वरां मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर.

श्रोते हो नमस्कार। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। आज गुरुपौर्णिमा। FM श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। श्रोते हो, गुरु हाच खरा आयुष्याचा मार्गदर्शक असतो, जो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो। आजच्या या खास दिवशी आपल्या गुरूंचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी मी घेऊन येते ही खास संगीतमय अशी मैफल।

श्रोतेहो, मराठी चित्रपटामध्येही गुरुशिष्याची परंपरा, गुरूंबद्दलची श्रद्धा आणि आदर खूप सुंदर पद्धतीनं मांडला गेलाय. मग ते संगीताचे गुरु असोत, खेळाचे असोत किंवा आयुष्याचे. आता आपण जे गाणं ऐकूयात त्यात तुमच्याही डोळ्यांसमोर तुमच्या लाडक्या गुरूंची, शिक्षकांची आठवण नक्कीच उभी राहील.

श्रुतेहो कार्यक्रमात आपण यापुढे ऐकूया संत एकनाथ महाराजांची ही रचना. ते म्हणतात, विठू माऊली आणि गुरु यांच्यात काहीच फरक उरत नाही. जेव्हा मनात अखंड श्रद्धा असते,

श्रोतेहो आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो वाहिनी. मराठी गीतांच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया पंडित प्रसाद सावकर यांनी गायलेलं हे नाट्यपद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम आणि शेवटच्या क्षणी आपण ऐकतोय पंडित अजित कडकडे यांनी गायलेले हे गीत, नंदू हुनप यांचं संगीत, प्रवीण दवणे यांचं गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: मग अशें तुमी आयकतात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 6:45 आनी 45 सेकंद जाल्ले आसात. ह्या खिणाक आयकुया रेनबो सांज.

मगाशी तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. सवर अजून 28 मिनटं आणि 40 सेकंद झालेले आसात. रेनबो सांज कार्यावळीत घेऊया एक ल्हानसो ब्रेक आणि बरोबर सवर अजून 30 मिनटांचेर ऐकूया कोकणी प्रादेशिक खबरापत्र.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा मोहीम सुरू करतले. युवा वेव्हार आणि खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज उक्तावण सुवाळ्याक 1 कोटी वयर सहभागी हाजीर रावपाची म्हायती दिली. तांणी कार्यावळी वेळार सहभागी नशामुक्त प्रतिज्ञा घेतली अशें सांगले. विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा मोहीम ही देशभरांतली 100 सप्तकां चलपी जनभागीदारी चळवळ आसतली, जाचो हेतू तरणाट्यांक द्रव्यांचो दुरुपयोग पासून पयस रावपाक प्रोत्साहन दिवपाचो आसा. तातूंत सप्तकी आयतारा तरणाट्यांच्या फुडारपणाखाला जागृताय मोहीम, समाजीक रॅली, नशामुक्त प्रतिज्ञा घेवप हांचो आस्पाव आसतलो. वाघ संवर्धन म्हळ्यार फकत एकेच जातीची राखण करप न्हय, तर पुराय पर्यावरण वेवस्थेची राखण करप आणि सैमाकडेन आशिल्लो भारताचो संबंध तिगोवन दवरप असे पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री डॉ भूपेंद्र यादव हांणी आयज सांगले. सैमाक फकत पर्यटन थळ म्हणून पळोवचे न्हय, तर शांततायेचो स्तोत्र आणि मनशाच्या जिवितांचो एक महत्वाचो भाग म्हणून पळोवचो असे मंत्री यादव हांणी स्पष्ट केले. तांणी नवी दिल्लीत संवसारीक वाघ दिसा निमतान लोकांक मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या दशकांत देशांतल्या संवर्धनाचेर केल्ल्या कामगिरीचेर भर दितना मंत्री यादव हांणी भारतांतली वाघांची संख्या 2226 आशिल्ली ती 3600 वयर जाल्या अशें सांगले.
2: जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
1: राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचेर अपमान अडावपाच्या दुरुस्ती विधेयक 2026 संमंत केला. विधेयकाचेर जाल्ले चर्चेक जाप दितना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी विधेयकांतली दुरुस्ती फकत कायदेशीर बदल विशीं न्हय अशें सांगलां. भारताकडेन आशिल्ली सामुहीक वचनबद्धताय, राष्ट्रीय चैतन्य, सांस्कृतीक दायज आनी स्वातंत्र्य संघर्षाचे आदर्श दिसून येता अशें तांणी सांगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आसामाचे मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा हांचे कडेन उलयतना आसामातल्या विध्वंसक हुंवाराच्या उपरांत चालू आशिल्ल्या आधार यत्नांचेर नियाळ घेतलो. केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी परिस्थितीची चौकशी केली आनी हुंवारांत त्रास जाल्ल्या वाठारांनी मजत, जिर्णोद्धर आनी पुनर्

0: बांदणी खातीर भारत सरकार गरजेची सगळी मजत दितले अशें आस्वासन दिले. ह्या कठीण काळांत केंद्र सरकाराच्या सगळी कृत्य आनी साधना आसामाच्या लोकांच्या समर्थनान आसा अशें केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगले. पाकिस्तानाच्या बेकायदेशीर कब्जो केल्ल्या वाठारां सयत जम्मू काश्मीर आनी लदाख हे पुराय केंद्रीय प्रदेश भारताचे अभिन्न भाग आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. पाकिस्तान व्याप्त वाठारांत चालू आशिल्ल्या वेंचणुकेक फकत पाकिस्तानान आपलो बेकायदेशीर वेवसाय करपाचो आनी ह्या वाठारांतल्या गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन वयल्यान लक्ष वळोवपाचो प्रसाधनाचो यत्न आसा अशें मंत्रालयान तथ्य तपासणी केंद्रान कळयलां. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग हांणी कोळसो ब्लॉक वाटपाच्या प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयान बिरेस्तारा गुन्यांवकारी केस बंद केली. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश जॉयमल्य बागची आनी व्ही मोहन हांच्या खंडपिठान आदल्या प्रधानमंत्री आनी हेरांक निरअपराधी मानून केंद्रीय चौकशी विभागाचो बंदी अहवाल मान्य केलो. ग्लास्कोन चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीन गुलवीर सिंग हांणी रुप्या पदक मेळून दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीन पदक जिखपी पयलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. तशेंच बायलांच्या 69 किलो वजन उखलपाच्या सर्तीन हरजिंदर कौरान रुप्या पदक जोडलें. ह्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी परबीं भेटयली. मजगतीं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी गुलवीर सिंग आनी हरजिंदर कौर हांकां परबीं भेटयल्या.
1: राष्ट्रमंडल खेलों में सुश्री हरजिंदर कौर तथा श्री गुलवीर सिंह रजत पदक जीतकर इस प्रतियोगिता में भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई देता हूं.
0: आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

ईशानू, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. रेनबो सांज कार्यावळीत फुडल्या सुवातीर ऐकूया हे गीत, सोनिया शिरसाट.

इशानू सुरेश वाडकर हांणी गायिल्ल्या ह्या गिता बरोबरच रेनबो सन्स कार्यावळ आमी हांगाच सोंपयता. बरोबर 7:05 मिनटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र.

0: मग अशानं तुम्ही ऐकत आहात FM रेनबो 105.4 MHz चांचेर. आमच्या स्टुडिओत 7 वाजून जाऊन 10 मिनटं आणि 40 सेकंद झाले असतात. या खिणाक ऐकूया सप्तकी कार्यावळ. हॅलो चित्ररंजन, तुम्ही तुमच्या आवडीची गीतां आमच्या मेरेन पावोवपाक शकतात. व्हॉट्सॲप करात ना जाल्यार SMS करात. आणि ताच्या खातीर आमचो नंबर असा 8380071054. नंबर परतून एकदा ऐकात 8380071054. कार्यावळीत आरंभाक म्हज्या आवडीचें हें गीत खासा सगळ्या FM लिसनर्सां खातीर. शंतनू सुदामे, शाश्वत सचदेव हांचो जोड आवाज. शाश्वत सचदेव हांचें कंपोजिशन.
1: कांधे पे सूरज

0: इष्टानो हॅलो चित्ररंजन कार्यावळीत निघत्या समय कुमार शानू आणि साधना सरगम यांच्या गावाजातल्या ही फरमाईश ऐकली.
1: लगवाया और मेरा बिजली बिल झीरो आया, आप भी लगवा लो.
0: कार्यावळीत घेऊया एक लहानसा ब्रेक आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

0: गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर अशा 3 दीस चलतले. अधिवेशन आपोवपी समन्स राज्यपालांनी जारी केला. 31 ऑगस्टाक सकाळी 11:30 वरांचेर सभाघराचे कामकाज सुरू जातले. अधिवेशनाची पुराय कार्यावळ कामकाज सल्लागार समितीच्या बसकेंत थारतली. विधानसभेचो कार्यकाळ सोपपाक आयल्यान ह्या कार्यकाळातले हे निमणे अधिवेशन आसपाची शक्यताय आसा. नवो नुस्तेमारी हंगाम सुरू जावंक फकत 3 दीस उणे आसात. दक्षिण गोंयातल्या कुटबण जेटीचेर नव्या हंगामाची तयारी निमाण्या पांवड्यार पावल्या. मजगती नुस्त्याचे उत्पादन वाडोवपाक आणि दर्यातली नुस्ते संपत्ती तिगून उरपाची खात्री करपा खातीर वर्सुकी नुस्तेमारी बंदी 60 दिसा वयल्यान 90 दिसा मेरेन वाडोवची अशी मागणी नुस्तेकारांनी परत एक फावट केल्या. बंदी काळ वाडोवपाचो सरकारान गंभीरतायेन विचार करचो, जाका लागून नुस्त्याच्या साठ्यांक प्रजनन करपाक चड वेळ मेळटलो अशें नुस्तेकार वासुदेव केरकार हांणी मागला. पूण सध्याच्या अनिश्चित हवामानाक लागून आणि अनिश्चित पावसाक लागून येवपी हंगामात नुस्त्याच्या उत्पादनाचेर परिणाम जावं येता असोय हुस्कोय तांणी उक्तायला. 25 जुलय सावन नुस्तेमारी कामगारांक वैजकी तपासणी शिबीर सुरू आसा. आतां मेरेन सुमार 150 कामगारांची भलायकी तपासणी जाल्या अशें डॉ चैताली शिरोडकर हांणी सांगले. तशेंच हंगामा पयलींचे तयारेचो एक भाग म्हूण बोटी मालकांक वैजकी किट वाटल्यात अशी माहिती तांणी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. उत्तर गोंय जिल्हो मिनरल फाउंडेशनान उत्तर गोंयात खण उद्देग पिडीत वाठारांत अंमलबजावणी करपात येवपी वेगवेगळ्या उपक्रमा विशीं जागृताय करपा खातीर साखळी नगरपालिका सभाघरांत कार्यावळ आयोजीत केल्ली. दोतोर सचिन तेंडुलकार हांणी गोंयात खण उद्देग पिडीत वाठारांत राबोवपांत येवपी उपक्रम आनी येवजण्यांची माहिती दिली. ह्या वेळार उलयतना दोतोर सचिन तेंडुलकार हांणी स्वयंपूर्ण मित्रांक आपल्या संबंधित गांवच्या विकासा खातीर आवश्यक आशिल्ल्यो गरजो लक्षात घेवन विकास प्रक्रियेत सहभागी जावपाची मागणी केल्या. गांवच्या विकासा खातीर प्रस्ताव तयार करून जिल्हो मिनरल फाउंडेशनाक सादर करपाक तांणी सांगला. खण उद्देग पिडीत वाठारांतल्या लोकांक विश्वासात घेवन विकास प्रकल्प आणि येवजण्यांचे प्रस्ताव तयार करून तांची अंमलबजावणी करपाक फाउंडेशनाक सहकार्य करपाची तांणी मागणी केल्या. गुरुपुनव हो भारतीय संस्कृतायेंतलो एक सामको पवित्र उत्सव. गुरु आणि शिष्य हांचे मदल्या पवित्र संबंधाक मान दिवपा खातीर हो दीस मनयतात. ह्या निमतान फोंडे तालुक्यातल्या वेगवेगळ्या संस्थांनी आणि शाळांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि धर्मीक कार्यावळींनी हो दीस मनयलो. बोरयेच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेंत आणि स्वामी विवेकानंद विद्यालयांत गुरुपौर्णिमा उत्सव मनयलो. आमची संस्कृताय खूप गिरेस्त आसा. पालक भुरग्यांचे पयले गुरु, तांकां मान दिवपाक शिकोवपा खातीर फाटल्या जायत्या वर्सा सावन अशे तरेचे वेगवेगळे उपक्रम हे संस्थेन चालीक लायल्यात अशें संस्थेचे वेवस्थापक मिनानाथ उपाध्ये हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. सचिवालयांत मुख्य सचिवांच्या अध्यक्षताये खाला जाल्ल्या बसकेंत बुडून मरण येवपाच्यो घडणुको टाळपा खातीरच्या कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. ह्या बसकेक सरकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. हे बसकेंत केंद्र सरकाराच्या भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान बुडपाच्यो घडणुको टाळपाच्या उपायांचेर तयार केल्ली माहिती, सुचोवण्यो, शिटकावणी आणि खबरदारी घेवपाच्या साहित्याची माहिती दिवन तांचेर चर्चा केली आणि खबरदारी घेवपाचे साहित्य लोकांमदीं पावोवन जागृताय करपा खातीर संबंधित यंत्रणांनी फुडाकार घेवपाचो सल्लो दिला. आता खेळ. गोयचो इवान अंतोनियो टेलस हाणें 28व्या आशियाई तरणाट्यांच्या बुद्धिबळ सर्तींत 8 वर्सां सकयल्ल्या ब्लिट्स विभागांत कांस्य पदक जोडलें.

मगाशी ना तुम्ही ऐकत आहात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 7:30 आणि 16 सेकंद झाले आसात. निकतेच तुम्ही प्रादेशिक खबरापत्र ऐकले. हॅलो चित्ररंजन कार्यावळींत परतून एकदा तुमकां मायामोगाचो येवकार दिता. हांव कृपा इशानो तुमच्या आवडीची गीतां तुम्ही आमच्या मेरेन पावयात. व्हॉट्सॲप करात नाजाल्यार SMS करात आणि ताच्या खातीर आमचो नंबर आसा 8380071054. नंबर परतून एकदा ऐकात 8380071054. फुडल्या सुवातेर आमकां फरमायश आयिल्ली आसा माशेलांतल्यान रुद्र पंडीत हांची. मुस्कान चित्रपटा खातीर सोनू निगम आनी अनुराधा पौडवाल हांचो जोड स्वर. कंपोजिशन निखिल विनय हांचे. फरमाईश माशेलांतल्यान रुद्र पंडीत हांची.

इशनो हॅलो चित्ररंजन कार्यावळी तर फुडल्या सुवातेर आमकां फरमाई शैली आसा आमोणेच्यान शिवास सावंत हांची. सैनिक चित्रपटांतले हे गीत कुमार शानू आनी साधना सरगम हांचो जोडस्वर. फरमाईश आसा आमोणेच्यान शिवास सावंत हांची.

ईशान्य तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो 105.4 MHz संजेर. हॅलो चित्ररंजन कार्यवळीत तुम्ही तुमच्या आवडीची गीतां आमच्या मेरेन पावयात. एस एम एस करात ना जाल्यार व्हॉट्सॲप करात, आणि ताज्या खातीर आमचो नंबर आसा 8380071054. नंबर परतून एकदा ऐकात 8380071054. फुडल्या सुवातीर आमकां फरमायश आयिल्ली आसा मेणकुरेच्यान रुतिकांत हांची. तेजाब चित्रपटातलें हें गीत अलका याग्निक हांचो स्वर.

इशनो एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ. फुडल्या सुवातीर आमकां फरमायश आयिल्ली आसा कुर्तोरीमच्यान क्लायव्ह मास्कारेनस हांची. कटी पतंग चित्रपटातले हे गीत किशोर कुमार हांचो आवाज, गीत आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन.

ईशान्य एफ एम रेनबो सेवे तमेकतात हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ. फुडल्या सुवातीर आमकां फरमाईश आयिल्ली आसा मोयराच्यान ऑडियो दी कुना हांची कयामत से कयामत तक या चित्रपटातले हे गीत उदित नारायण हांचो स्वर.

ही फरमाईश आसा उमेश कुट्टीकर हांची. तांणी हे सॉंग डेडिकेट केला एक्स टीचर्स एंड प्रेझेंट टीचर्स ऑफ गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल मंडूर आणि आजमनी हायस्कूल नेवरा आणि FM परिवारा खातीर. बूट पॉलिश या चित्रपटा खातीर मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

नव्या नुस्तेमारी हंगामाची तयारी कुटबण जेटीचेर पुरायपणान सुरू जाल्या. शेनवारा सावन नुस्तेमारी सुरू जातली. सचिवालयांत मुखेल सचिवांच्या अध्यक्षतायेखाला बुडून मरण येवपाच्यो घडणुको टाळपा खातीरच्या कृती आराखड्याचो नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण गोंयान 31 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. गोयचो इवान अंतोनियो टेलस हाणें 28व्या आशियाई तरणाट्यांच्या बुद्धीबळ सर्तींत 8 वर्सां सकयल्ल्या ब्लिट्स विभागांत कांस्य पदक जिखलें. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

मगाशी तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz यांचेर. आमच्या स्टुडिओत 8:03 आणि 22 सेकंद झाले आसात. आस्वाद घेऊया कातारांचो. आरंभाक आल्फ्रेड आणि रिटा रोझ.

मग अशानं तुम्ही ऐकत आहात म्युझिकली युअर्स FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ संजीर. कातारच्या प्रोग्रामात पुढल्या सुवातीत ऐकूया रिटा रोज यांची मुंबईची बिरमोडी.

मोगाष्टीनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 MHz संचेर आमी आयकतात कातारांचो हो प्रोग्राम. फुडले सुवातेर रोमियो आंतोनेत.

मग ऐशनो एफ एम रेनबो सेवेत सदाबहार शे फिल्मी चित्रपट गीतं आम्ही ऐकतात. फुलस्वतीर, हेमंत कुमार.

बात एक रात की चित्रपटाखातीर हेमंत कुमार हांचा आवाज, एस टी बर्मन हांचे संगीत, मजरू सुलतानपुरी हांचे गीत.

मगाशीनू सदाभार कार्यावळीत फुडलं सुवातेर ऐकूया गाईड चित्रपटा खातीर शैलेंद्र हांचे गीत. संगीतकार एस डी बर्मन, स्वर लता मंगेशकर.

मग आशेनं तुम्ही ट्युन इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 8:42 आणि 45 सेकंद झालेले असत. या खिणाक आम्ही ऐकतात सदाबहार असे चित्रपट संगीत. कार्यवळीत फुडलं सुवातीर ऐकूया मोहम्मद रफी हांचा आवाज हम दोनो चित्रपटा खातीर, जयदेव हांचे कंपोजिशन, साहिर लुधियानवी गीतकार.

इशानू सदाबहार कार्यावळी तर फुडलं सुवातेर ऐकूया डार्क स्ट्रीट चित्रपटा खातीर सुमन कल्याणपूर हांचो आवाज. संगीतकार दत्ताराम वाडकर, गीतकार इंदीपर.

मग अशाने तुम्ही ट्युन इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. या खिणा कमी ऐकतात सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत. निमण्या सुवातीर ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हाणी गायिल्ले प्रेम धवन हांचे गीत, इकबाल कुरेशी हांचे कंपोजिशन.

किशनो मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच सदाभर कार्यावळ मी हांगाच सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेतां.